0: Außenhus, das Samachar.
1: Dieses Wasser von der Kankan ist ein Gedanke, die Spottis oder Dresden oder Sankhya, wo Zalak Tata und Zukinder sind. Prasudit Tata der Jarikana, Junkfood, Tata Dibba der Kanava, Sodium Dere Huehuda, Mutuloko Zukim, Maraunigasa. विश्वासी संगठन ने योग व्यक्ति के दैनिक 5 ग्राम सम्मान नून सेवन कर उपयुक्त होने सलाह दिए
0: नियमित रूप में हिडुल र शारीरिक व्यायाम ने मोटो स्वस्थ बनाने मदद करता
1: संतुलित भोजन पर्याप्त निद्रा सकारात्मक सोच एवं चिंता तनाव बाट मुक्त रहना मोटो रोग